हमें 2121-9956 का पा प्लस 2665-9956 के चौना नुम कसे जाना का चौना ले छारा का क्वाडिन डाटेल छारा अले का क्वाडिन मोरे मोठोले का न्याना है या केन्या इस आले ये मेला ये मारो थोड़ी आदि पागा का हो फॉलो फेल अले रा हा हो बुसे जा खोए वो जे न्याने माचो हों अबा आही पेले बाये जे जा पेले बाये जे जा पूसो को का एकां e rena na hinya ina ya bo island le sotho le ka inkela mohlala ha holo jwang ka section 34 ha e supatsela u boetse hape ore e ka PAC e phethetse dipatlisiso ka tshebetso e bohlaswa ya sepetlele ka hona e mothating wa ho etsetsa paramente di khothaletso ibe ke mekhahlelo wa bokae wa di khothaletso hona paramenteng e ntseng e yentseng ka tsona na hoi ha se ho bapalla letshwele wa committee ye ke mpa fela ke sa ukwisisi na mona tabinyena ntate le tshwara seo se hlalosang ke se feta benya ho bapalla letshwele wa committee yona ena ya parlamente hore na e bapalla letshwele ka sebopeho sefe mohlomong ha o ka wa e hlakisa khatla ke re utlwisise hantle gona se hleng o buang ka sona na ke sefe khatla hopola gore mosebetsi wa yona ko ona o nwa o re e se di khothaletso ka pele ho ntlo e be ntlo yona ke yona e jang keto na o ka jagisa molato committee ka pantlo ba ne yona e tlale ya ho ntlo ka kakagetso ha e qetile gore e etse mosebetsi e so tswa tabeng ya hore na adoption e mane committee e le ntlo e golo jwale kapale go tlala setšhaba na lona le adopta ditaba tseo tsa committee jwang le hanana le tsona kapa le dumelana le tsona ka sebopeo sefeng jwale e ba taba ya gore na jwale mo e bang dikgothaletso tseno di amogetswe na di tla phethagatswa motlhomong ke executive jwang e le mmuso jwale gore o tle o di phethagatse PC dumela